आवागौन निवार सच राते, सात शब्द मन भाया, सतगुर से सदा सुख पाइए, जिन विच्चों आप गवाया, साचे शब्द सहज तुन उपजे, मन साचे लिव लाई, अगम अगोचर नाम निरंजन, गुरमुख मन वसाई, एक समय सब जग तो वरते, विरला एक पछाने, शब्द मरे ता सब किछ सूजे, अंधन एको जाने, जिसनो नजर करे सोई जन बूझे।

सुख पावे, जप हर हर नाम निधान। उस्तत करे प्रभ तेरिया, मिल साधु साध जना, गुरु सतगुरु भगवान। जिनके हृदय तू स्वामी, ते सुख फल पावे, ते तरे पव सिंध, ते भगत हर जान। तिन सेवा हम लाए हरे, हम लाए हरे, जन नानक के हर तू तू तू तू तू भगवान। कानड़ा महला पन्ना।

धने दयाल एक भगवान पुरखे नानक सर्व जीत पालके अनित्य वित्तं अनित्य चित्तं अनित्य आशा बहुविध प्रकारं अनित्य हेतं।

अंतरे महंत अदा सोयंतरंगं दुखंत जय चिंता जन्मं तमरं अनेक साधन